को पावा कै पछे चेता अम छेवे पिछोते तमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये ये ये हे ये ये हे ये हे ये हे ये को नैनम